0: ओम शलकुर्जी महादेव की जय।
1: जय
0: देवादिदेव देवेश्वर महादेव की जय।
1: जय
0: श्रीदीप नारायण भगवान की जय।
1: जय
0: हिंदू धर्म सम्राट परमहंस स्वामी श्री माधवानंद पुरजी सद्गुरुदेव भगवान की जय।
1: जय
0: विश्व गुरु महामंडलेश्वर परमहंस स्वामी श्री महेश्वरानंद पुरजी गुरुदेव की जय।
1: जय
0: सैल्यूटेशंस टू द कॉस्मिक सेल्फ।
1: पोजद्राव कॉस्मिकस्कायमु या।
0: सैल्यूटेशंस टू श्रीलक पुरजी सिद्धपीठ परंपरा।
1: A pozdrav naší Siddhapit Parampara.
0: My dhanvat pranams to our beloved Gurudev, His Holiness Vishwaguru Mahamandaleshwar Paramahansa Swami Maheshwaranand Puriji.
1: A mé pokorné pranám jeho svatosti Gurudevovi Svámimu Maheshwaranandžímu.
0: Good evening to all of you present here and watching through Swamiji TV.
1: A dobrý večer vám všem, kdo jste tady nebo se díváte na Swamiji TV.
0: There's a beautiful lecture which I heard from Gurudev.
1: Je jedna krásná přednáška, kterou jsem slyšel od Gurudeva.
0: How to tame our mind.
1: Jak zkrotit mysl.
0: Our mind is chanchal.
1: Naše mysl je chanchal.
0: Chanchal means very restless.
1: A